पवन गुरु पाणी पिता माता धरत महत दिवस रात दय दई दया खेले सगल जगत चंगे आईया बुरे आईया वाचे धर्म दूर करमी आप।